आकाशवाणी पुणे योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्याचं क्वांटम आणि डीप टेक धोरण लवकरच आणण्यात येणार। बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह विविध क्षेत्रांमधल्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार। मराठा आरक्षणासंदर्भात कक्षाची स्थापना आणि पर्यावरणासोबत आरोग्यासाठी सायकल चालवण्याच्या उपक्रमांचं राज्यभरात आयोजन। आता सविस्तर बातम्या। महाराष्ट्राला अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात देशात अग्रस्थानी नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पहिल्या महाराष्ट्र क्वांटम धोरण आणि महाराष्ट्र डीप टेक धोरण यांना मान्यता दिली आहे। संपूर्ण डीप टेक परिसंस्थेसाठी व्यापक धोरण राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल वर्षा निवासस्थानी या धोरणांसंदर्भात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते। राज्यात संशोधन, नवोन्मेष, गुंतवणूक आणि उच्च कौशल्याधारित रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी ही दोन्ही धोरणं महत्वपूर्ण ठरणार आहेत। महाराष्ट्राला जागतिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून विकसित करण्याच्या राज्य शासनाच्या व्यापक दृष्टिकोनाचा हा भाग आहे। बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह अन्य विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या ग्रामपंचायतींना काल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं। केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीनं आयोजित राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 केंद्रीय पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ लल्लन सिंह यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते विविध श्रेणीतील पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं। दारिद्र्य निर्मूलन, आरोग्य, बालकल्याण, जलसंधारण, स्वच्छता, पायाभूत सुविधा, सामाजिक न्याय, पारदर्शक प्रशासन आणि महिला सक्षमीकरण या 9 प्रमुख विषयांवर आधारित कार्याचं मूल्यमापन करून पंचायतींना गौरवण्यात आलं। भंडारा जिल्ह्यातील इटगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचं पारितोषिक पटकावलं। बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल या ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला। रायगड जिल्ह्यातल्या खारिवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला। जलसंधारण आणि जलव्यवस्थापन क्षेत्रातील प्रभावी उपक्रमांमुळे या ग्रामपंचायतींना हा सन्मान मिळाला। नाशिक जिल्ह्यातल्या निंबळे ग्रामपंचायतीनं सुशासन पंचायत श्रेणीत देशात द्वितीय क्रमांक मिळवत 75 लाख रुपयांचं पारितोषिक प्राप्त केलं। तसंच रायगड जिल्ह्यातील चांभारली ग्रामपंचायतीनं सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षा या श्रेणीत द्वितीय क्रमांकासह 37.5 लाख रुपयांचा सन्मान प्राप्त केला। याप्रसंगी पुरस्कार प्राप्त पंचायतींच्या उल्लेखनीय कार्यावर आधारित विशेष ई पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं। काही निवडक पंचायतींच्या उत्कृष्ट कार्यावर आधारित माहितीपटही यावेळी प्रदर्शित करण्यात आला। मराठा आरक्षणासंदर्भात कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल मुंबईत दिली। मंत्रालयात मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते। आरक्षणासंदर्भात नोंदी शोधणं, कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र आदींबाबत नागरिकांना सहाय्य करण्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये मदत वाहिनी क्रमांक सुरू करण्यात येणार आहे। तसंच प्रमाणपत्रांसंदर्भात अडचणी दूर करण्यासाठी मंत्रालयातल्या कार्यालयात 93-26-56-28-15 हा मदत वाहिनी क्रमांक सुरू केला असून कार्यालयीन वेळेत या क्रमांकावर संपर्क साधता येईल असं त्यांनी सांगितलं। विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व 17 अधिकृत उमेदवार विजयी होतील असा ठाम विश्वास भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल मुंबईत व्यक्त केला। महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते। यावेळी चव्हाण यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली। विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी समज गैरसमजातून अर्ज दाखल करण्यात आले आहेत, ते अर्ज बंडखोर मागे घेतील आणि महायुतीचेच उमेदवार विजयी होतील असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे। सामंत यांनी काल नाशिकमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हा दावा केला। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारची कर्जमाफी ही केवळ दिखावा असून शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होणार नाही असा आरोप केला आहे। ते काल नागपूर इथं बोलत होते। ही कर्जमाफी मार्च महिन्यापूर्वीच जाहीर होणं आवश्यक होतं। सरकारनं 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यापेक्षा जास्त रकमेचं कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम कुठून भरायची

हा मोठा प्रश्न आहे असं ते म्हणाले. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून शेतकरी आणि व्यापारी वर्गामध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दरवर्षी 4 लाख मेट्रिक टनांहून अधिक कृषी मालाची आवउलाढाल होते. तसंच देशातल्या 11 राज्यांमधून इथं कृषी मालाची आवक होत असते. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या समन्वयानं हिंगोली जिल्ह्यात 1 जून ते 30 जून या कालावधीत शेत वाचवा अभियान युद्धपातळीवर राबवण्यास सुरुवात झाली आहे. या अभियानाची मुख्य संकल्पना सुदृढ मृदा समृद्ध पीक आनंदी शेतकरी अशी आहे. हिंगोलीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये या मोहिमेचं नियोजन करण्यात आलं आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय मृदा विज्ञान संस्थेच्या अहवालानुसार हिंगोली जिल्ह्याचा समावेश देशातल्या उच्च खत वापर आणि मध्यम ते उच्च सुपीकता असलेल्या विशेष 243 जिल्ह्यांमध्ये करण्यात आला आहे. हिंगोलीच्या मातीत स्फुरदचं प्रमाण आधीच पुरेशा प्रमाणात साचलेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी डाळिंब सोयाबीन हळद किंवा इतर पिकांसाठी डीएपी खताचा अवाजवी आणि अंदाधुंद वापर तातडीनं थांबवावा अशी शिफारस आयसीआरनं केली आहे. त्यानुसार हिंगोलीतील मराठवाडा भागात स्फुरदाच्या रासायनिक मात्रेमध्ये 25% कपात करून त्याऐवजी PSB आणि 5 टन प्रति हेक्टरी शेणखताचा वापर केल्यास पिकाचं उत्पादन घटत नाही आणि जमिनीचं आरोग्यही टिकून राहतं असा सल्ला कृषी विज्ञान केंद्र हिंगोलीचे जिल्हा समन्वयक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ PP शेळके यांनी दिला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बियाणे विक्री केंद्रात फुले समर्थ या वाणाच्या कांदा बियाण्याची विक्री काल सुरू करण्यात आली. या वाणाला त्याच्या आकर्षक लाल रंगामुळे बाजारामध्ये इतर कांदा वाणापेक्षा जास्त बाजारभाव मिळत असल्याचं कुलगुरू डॉ खर्चे यांनी सांगितलं. कांदा बियाण्याची विक्री व्यवस्था ही कांदा बियाणं शिल्लक असेपर्यंत चालू राहणार आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव इथं बकरी ईदच्या दिवशी सुमारे 400 अधिक गोवंशाची निर्दयी आणि अमानुषपणे हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा तातडीनं तपास करून दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. जागतिक सायकल आणि पर्यावरण दिनानिमित्त राज्याच्या विविध भागात सायकल फेरींचं आयोजन करण्यात आलं. हिंगोली इथं सायकल चालवा भविष्य घडवा पर्यावरण वाचवा आरोग्य जपा झाडं लावूया जगवूया अशा घोषणा देत शहरातल्या पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या वतीनं भव्य सायकल फेरी काढण्यात आली. या फेरीमध्ये शहरातील डॉक्टर सामाजिक कार्यकर्ते महिला आणि युवक युवती मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पर्यावरणासोबत आरोग्यासाठी सायकल चालवणं लाभदायक आहे ही जाणीव नागरिकांमध्ये निर्माण करण्यासाठी परभणी शहरामध्येही माय भारत आणि परभणी सायकल क्लबच्या वतीनं सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं. गडचिरोली पोलीस विभागाच्या वतीनं शहरात काढण्यात आलेल्या सायकल फेरीमध्ये पोलीस अधिकारी अंमलदार नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन निरोगी जीवन आणि पर्यावरणाचा संदेश दिला. बदलत्या परिस्थितीनुसार प्रत्येकानं किमान 1 दिवस तरी सायकलचा वापर करावा असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी यावेळी केलं. भंडारा जिल्ह्यात तुमसर इथल्या सिरीनबाई नेत्रावाला स्कूल माडगी या शाळेत RTE प्रवेश प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार आणि बोगस प्रवेशांविरोधात पीडित पालकांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन पुकारलं आहे. खोटे पत्ते आणि बोगस कागदपत्र सादर करून श्रीमंतांना प्रवेश देण्यात आला तर गोरगरीब आणि हक्काच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकरणी तक्रार करून 15 दिवस उलटूनही कोणतीही कारवाई न केल्यानं पालकांनी तुमसर पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या लॉयड स्पोर्ट्स अकादमीच्या विद्यार्थ्यांनी गोव्यात आयोजित पहिल्या अखिल भारतीय इनडोअर तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई केली. ही स्पर्धा गोवा हौशी तिरंदाजी संघटनेतर्फे आयोजित करण्यात आली होती. कोयना धरणातला उपलब्ध पाणीसाठा पुरवणं अत्यावश्यक असल्यानं सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील कोयना धरण ते हरिपूर हद्दीपर्यंत 4 ते 7 जूनपर्यंत शेतीसाठी खासगी उपसा करणाऱ्या आणि बिगर सिंचन सर्व योजनांवर पाणी उपसा बंदी करण्याचा आदेश सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी काढला आहे. सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यात काल दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. राज्याच्या चारही विभागात तुरळक ठिकाणी विजा जोराचे वारे यांच्यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याचं क्वांटम आणि डीप टेक धोरण लवकरच आणण्यात येणार. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या 2 प्रमुख श्रेणींसह विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार.
मराठा आरक्षणासंदर्भात कक्षाची स्थापना आणि पर्यावरणासोबत आरोग्यासाठी सायकल चालवण्याच्या उपक्रमांचं राज्यभरात आयोजन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: एफएम गोल्ड खरा सोना।
1: नमस्कार मंडळी, सुप्रभात। आणि आपण ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्स एफएम गोल्ड प्रसारण सेवा। मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर, आणि आपल्या सगळ्यांना आजच्या दिवसाच्या अनेक शुभेच्छा।

0: मंडळी, आता ही वेळ आहे प्रायोजित कार्यक्रमाची, तेव्हा ऐकूया प्रायोजित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: आजकाल आपण बघतो की फॅटी लिव्हर खूप कॉमन झालंय, म्हणजे अनेक जण जेव्हा पण सोनोग्राफी करतात तेव्हा त्यांच्या रिपोर्ट्स मध्ये फर्स्ट ग्रेड सेकंड ग्रेड फॅटी लिव्हर आहे असं सांगितलं जातं आणि त्याच्याकडे फारसं कोणी सिरियसली बघत नाही. तर खरंच फॅटी लिव्हर हे सिरियसली बघण्यासारखं आहे का? मुळात फॅटी लिव्हर म्हणजे काय, ते कशामुळे होतं आणि त्यामुळे काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात का, याबद्दल आज बोलूयात.
3: कसं आहे की बऱ्याच जणांना लिव्हर नक्की काय काम करतं हेच माहित नाही. म्हणजे फक्त दारू पिणेवाले का लिव्हर खराब होत आहे एवढंच आपल्याला माहिती आहे, बरोबर की नाही. म्हणजे आता दारू पिल्यानंतर लिव्हर का खराब होतं हा पण महत्वाचा पार्ट आहे, बरोबर की नाही. म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट घेतली तर ती पहिल्यांदा जाणार आहे लिव्हरकडे. म्हणजे तुम्ही काही खाल्लं, ते पचलं, केमिकलमध्ये कन्वर्ट झालं की ते केमिकल जाणार आहे तुमच्या लिव्हरकडे आणि लिव्हर विचार करणार आहे की तुमच्या शरीरासाठी हे योग्य आहे का नाहीये. आणि मग ते योग्य असेल तर तो शरीरात पुढे पाठवणार, नसेल तर तो त्याला काय करणार, डिस्ट्रॉय करणार आहे. तर आता कसं आहे माहितीये ना की जसं म्हणजे म्हणतो ना की दारू

0: खराब आहे, तसंच दवा पण खराब आहे, कारण तेही एक केमिकलच आहे. कुठलंही म्हणजे म्हणतो ना केमिकल म्हणजे जे मेडिसिन आपण म्हणतो म्हणजे ए टू झेड कुठलंही मेडिसिन म्हणजे साधं म्हणजे म्हणतो ना की ताप कमी करायचं असेल तर किंवा कुठलंही मेडिसिन हे शरीर विषच मानतं, कारण त्या केमिकलची शरीराला ओळखच नाहीये. मग त्यामुळे ते केमिकल जेव्हा तुमच्या म्हणजे लिव्हरकडे जातं बरोबर की नाही, तर ते लिव्हर त्याला पहिल्यांदा डिस्ट्रॉय करायला प्रयत्न करतं, त्याला फर्स्ट पास मेकॅनिझम असं म्हणतात बरोबर. आणि मग आपण सायन्स एवढं पुढे गेलंय की आपण त्याच्या डबल म्हणजे पॉवरचं औषध तयार करतो, अर्धं केमिकल डिस्ट्रॉय होतं, अर्धं केमिकल बॉडीमध्ये जातं आणि आपल्याला परिणाम पण त्याच्यामुळे होतं कसं माहित आहे ना की आजकाल आपण बघितलंय पूर्वी औषध खाण्याचं प्रमाण नव्हतं पण आजकाल औषधं खाण्याचं प्रमाण सुद्धा प्रचंड वाढलंय. मग ते डायबिटीस असेल, बीपी असेल, आर्थरायटिस असेल, प्रत्येकाला ना कुठला तरी आजार असून तो औषधं खात असतो आणि याच्यामुळे सुद्धा लिव्हर मधली हीट वाढत असते आणि हीट वाढली की त्याला मेंटेन करण्यासाठी चरबी वाढते.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 7 जून रोजी ठाणे आणि मुंबई इथे. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 7 जून रोजी ठाणे आणि मुंबई इथे वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 1025.
0: जसं आपण म्हणलं ना की म्हणजे दारू आहे, दवा आहे, त्याबरोबर आपण अन्नामध्ये पण एवढे केमिकल घेतोय, ते केमिकल डिस्ट्रॉय करण्याचं काम शेवटी लिव्हरच करायचंय आणि मग ही चरबी वाढत जाते. पण आता होतं कसं की एखाद्याला काही आजार असेल तर औषधं तर बंद करता येणार नाही, मग त्यामुळे आता त्याला करणार काय आणि मग ते ग्रेड 1 ग्रेड 2 ग्रेड 3 आणि मग चरबीचं प्रमाण वाढत गेलं की मग हळूहळू काय होतात लिव्हरच्या सेलला प्रेशर यायला लागेल आणि मग जर का लिव्हरच्या सेलला जर का अति प्रेशर यायला लागलं तर ते फायब्रोसिस मध्ये कन्वर्ट होतात म्हणजे ते डेड व्हायला लागतात आणि मग त्याच्यातून लिव्हर सिरोसिस म्हणजे लिव्हर कॅन्सर सारख्या प्रकाराकडे आपण जातो बरोबर की नाही. आणि त्यामुळे आजकाल लिव्हर ट्रान्सप्लांटच्या केसेस पण वाढत चाललेले आहेत. तर त्यामुळे म्हणजे कसं आहे माहिती ना की जर का आपल्याला हे फॅटी लिव्हर असतानाच हे रिव्हर्स करायला पाहिजे, कारण आता प्रॉब्लेमॅटिक पार्ट आहे काय असं आहे की म्हणजे मॉडर्नच्या हिशोबाने जर का विचार करायला गेलं तर काहीच गोष्टी बंद करता येणार नाही ना, औषधं बंद करता येणार ना, आता तुमचं लाईफस्टाईल आहे तर तसंच राहणार, त्याला कोण काय करणार बरोबर ना. म्हणून मग जर का आपण बघायचं गेलं तर आमचा जो काही टॅगलाईन आहे औषध मुक्त जीवन ही याच्यासाठीच आहे, म्हणजे तुम्हाला कुठलाही आजार असू दे त्याच्यामध्ये तुम्हाला औषध मुक्त जीवन नक्कीच साध्य करता येतं. आणि अनेक आयुर्वेदिकांमध्ये औषध आहेत की जी तुमच्या लिव्हरची ताकद वाढवू शकतात, लिव्हरचं क्लिन्झिंग करू शकतात, लिव्हरला नॉर्मल ठेवू शकतात, लिव्हरचं फॅट सुद्धा कमी करू शकतात. म्हणजे सायमल्टेनियसली तुम्ही लिव्हरची म्हणजे पॉवर वाढवत गेलं, शरीरामध्ये जाणारं केमिकल जर का कंट्रोल केलं तर नक्कीच आपल्याला फॅटी लिव्हरच्या लेवललाच ते थांबवता येतं, नाही तर मग लिव्हर सिरोसिस आणि मग या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागतं, मग लिव्हर ट्रान्सप्लांट वगैरे प्रकार आहेत. आणि ज्या शरीरामध्ये तुम्ही म्हणजे म्हणतो ना ओरिजिनल दिलेली लिव्हर टिकत नाही, तिथे ट्रान्सप्लांट केलेलं लिव्हर काय टिकणार आहे हाही एक विचार करण्याचा भाग आहे. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर का रिव्हर्स करायच्या असतील तर आयुर्वेदाला पर्याय नाहीये.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 7 जून रोजी ठाणे आणि मुंबई इथे. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 7 जून रोजी ठाणे आणि मुंबई इथे वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: मंडळी, आताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद. आपण ऐकत आहात 100.1 MHz FM गोल्ड प्रसारण सेवा.

10:14 मिनटं होतात मंडळी, आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्स FM रेनबो प्रसारण सेवा. आजच्या दिवसाच्या आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा अनेक शुभेच्छा. आणि कसे आहात आपण सगळे? स्वस्थ आणि मस्त ना? खुश रहा, आनंदी रहा आणि इतरांनाही खुश ठेवा. मस्त अशी गाणी असतील आणि त्याचबरोबर असतील गप्पा, आपलाही सहभाग तितकाच महत्त्वाचा असेल. तेव्हा ऐकत रहा आणि सहभागी व्हा आपल्या या कार्यक्रमात. कार्यक्रम सुरू आहे मनस्पर्शी.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे, अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार. पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते.

आशा भोसले यांच्या स्वरात गदी माडगूळकरांची ही रचना होती मंडळी आपल्यासाठी, आणि संगीत होतं सुधीर फडके यांचं. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख 31 जुलै ही आहे. मंडळी आपण ऐकत आहात 100.1 MHz FM गोल्ड प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे मनस्पर्शी आणि मी आहे रश्मी महांबरे आपल्याबरोबर. आपणही या कार्यक्रमात नक्की सहभागी होऊ शकता. 45 15 41 34 आणि 45 15 41 35 हे आहेत आपले फोन नंबर. सुहास पांडे यांचा कल्याणहून आपल्याला संपर्क त्यांनी साधला होता, आणि मस्त अशा गप्पा असतील आणि त्याचबरोबर असतील.

10:31 होत आहेत मंडळी, आपण ऐकत आहात 100.1 MHz FM गोल्ड प्रसारण सेवा. आणि उन्हाळा इतका कडक आहे की आपल्या प्रत्येकाच्याच घरी काही ना काही थंडगार किंवा ज्यांनी आपल्याला थंडावा मिळेल, उष्णता कमी होईल अशा प्रकारची पेय तयार केलेली असणार आहेत. मग ताक तर असेलच, पन्ह असेल, कोकम सरबत असेल, लिंबू सरबत

असेल, वेगवेगळ्या फळांचे रस असतील. खरं तर हे सगळं पिल्याशिवाय आपल्याला समाधान होत नाही इतकी उष्णता बाहेर आहे. पण काही मंडळींचं काम हे दुपारच्याच वेळी असतं, मग त्यांनी काय करायचं? तर त्यांना तर घरातून बाहेर जावंच लागणार आहे, पण त्यांनासुद्धा बाहेर असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. म्हणजे नारळ पाण्यापासून, फळाच्या रसांपासून अनेक प्रकारची पेय बाहेर मिळतात. फक्त आपण थोडंसं सजग राहून जिथे व्यवस्थित चांगल्या प्रकारचं पाणी, आईस, बर्फ वापरला जातो, ऊसाचा रस सगळीकडे मिळतो, आणि आता नवीन नवीन वेगळ्या फ्लेवरची असे पेयसुद्धा बघायला मिळतात. कारण सतत त्याच त्याच गोष्टी नको असतात, प्रत्येकाला काहीतरी नवीन हवं असतं, नाही का? म्हणून मग नवीन काय करायचं तर कलिंगण आणि त्याच्यात पुदिना किंवा चिया सीड्स, लेमोनेड, डिटॉक्स ज्यूस, किवी आणि मिक्स फ्रूट, ड्रॅगन फ्रूटचा ज्यूस, आंब्याची वेगवेगळ्या प्रकारची जी काही पेय बनवू शकतात ती, अशा अनेक प्रकारचे मिक्स अँड मॅच कॉम्बिनेशनसुद्धा बघायला मिळतात, आणि तेसुद्धा चांगले रिफ्रेशर. आणि खरं तर सतत पाणी पीत राहणं उन्हाळ्याच्या दिवसात हे खूप आवश्यक असतं, डिहायड्रेशन होऊ नये किंवा पाणी आपल्याला कमी पडू नये यासाठी म्हणून. आणि मग नुसतं पाणी पिलं जात नाही किंवा कंटाळा येतो, मग अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची पेय जर आपण घेतली तर आपली तब्येतही चांगली राहते, आणि जे काही उन्हात आपल्याला काम करायचंय तेही थोडंसं सुसह्य होतं, नाही का? म्हणतोच आपण, ऊन दे किंवा सावली.

0: एके काळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकटे म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
1: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार।
0: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते आणि हुकुम सिंग ही।
2: पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in वर।

0: FM Gold, खरा सोना।
1: The Indian Navy invites online applications from unmarried male and female candidates for 10+2 BTech Cadet Entry Scheme, Permanent Commission. Last date for submission is 18 June 2026. For more details, visit www.joinindiannavy.gov.in. The Indian Navy, combat ready, cohesive, Atmanirbhar, safeguarding seas for a Viksit Samriddh Bharat. Join Indian Navy.
2: अनेक श्रोते आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत। शुभांगी कारेकर, प्रमोद राऊत धाराशिवहून, संतोष शिंदे सांगतात की मला ताक आणि अमरस अधिक भावतो, मिलिंद टिपणीस पुण्याहून आपल्या संपर्कात आहेत, प्रज्ञावनारसे वरळीहून त्यांनी संपर्क साधला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की खरंच थंड पेय किंवा पेय घेणं आवश्यक असलं तरीही कुठलं पाणी वापरतात हे बघणं तितकंच आवश्यक आहे निश्चित। आणि थंड पिल्यामुळे थोडासा माझाही आवाजच खराब आहे, पण जेव्हा आपण उन्हात बाहेर जातो तेव्हा अनेक गोष्टींची काळजी घ्यायला हवी, अशा प्रकारे अशा प्रकारची माहिती सर्व नागरिकांसाठी एक निवेदन आहे की जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा आपल्याला आवश्यक तितकं पाणी पिणं हे खूप गरजेचं आहे, कारण आपलं शरीर तशी मागणी करत असतं। कुठेही आपण बाहेर जात असू तर आपल्याबरोबर पाणी ठेवणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे। आणि ज्या या मोसमात जी काही फळं येतात ऋतूत, ती मग कलिंगण असेल, टरबूज असेल, संत्र असेल, द्राक्ष असेल, अननस असेल, काकड्या असतील, त्या सगळ्या गोष्टी त्यांचंही सेवन करणं आवश्यक आहे। कपडेही वापरताना हलक्या रंगाचे आणि सुती आणि थोडेसे सैलसर असे असणं आवश्यक आहे। जर आपण उन्हात जात असू तर छत्री, टोपी किंवा डोक्यावर झाकण्यासाठी ओढणी, इतर काही गोष्टी यांचा वापर करणं हेही या निवेदनात सांगितलं आहे। बाहेर जाताना पायात चप्पल बूट घालणं आवश्यक आहे, कारण आपण उन्हात जातो खूप उष्णता असते आणि त्याचे मग आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतात। वेळोवेळी जो हवामान विभाग आपल्याला माहिती देत असतो तिथेही लक्ष देणं किंवा रेडिओ, टी व्ही, बातमीपत्र यातूनही आपल्याला आपल्या मौसम किंवा हवामानाची माहिती मिळत असते, तिथेही लक्ष ठेवणं आवश्यक आहे। आणि शक्यतो उन्हात बाहेर जाऊ नये आणि गरजच असेल तर सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन जावं। अगदी लहान मुलं, गर्भवती महिला किंवा वयस्क व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक ज्यांना हृदयरोग, उच्च रक्तदाब अशा सगळ्या गोष्टी आहेत त्यांनीही विशेष काळजी घेणं आवश्यक आहे। तेव्हा आला उन्हाळा, तब्येत सांभाळा आणि काळजी घ्या आपली आणि इतरांची, कारण आपल्याला माहिती आहे काळजी घेतली की काळजी करावी लागत नाही।

उन्हाळा असला तरी उन्हाळ्यात बऱ्याच ठिकाणी म्हणजे अगदी मे महिन्याच्या संपताना किंवा उत्तरार्धात अनेक ठिकाणी सकाळी ऊन असतं तर संध्याकाळी पाऊस पडतो, पावसाच्या सरी येऊन जातात, बऱ्याच ठिकाणी गारा पडतात, त्या गारा गोळा करणं, साठवून ठेवणं किंवा त्याचाही आनंद आस्वाद घेणं याही सगळ्या खूप आनंदाच्या अशा गोष्टी असतात. आणि निसर्ग ज्या गोष्टी आपल्याला भरभरून देत असतो आपणही त्याचा आनंद तितक्याच भरभरून घेतला पाहिजे, कारण त्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठीच असतात. आणि म्हणून आपण हा निसर्ग टिकवला पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, कारण एक निसर्गाचं चक्र असतं आणि ते चक्र कुठेतरी बिघडलं की सगळ्याच गोष्टी बिघडतात. तसं न होता ऋतुमानाप्रमाणे ह्या घडणाऱ्या गोष्टी त्या आपल्या सगळ्यांच्यासाठी आवश्यक असतात, पर्यावरणासाठी आवश्यक असतात. आणि मग जेव्हा असा उन्हात पाऊस येतो ना तेव्हा सप्तरंगी असं छान इंद्रधनुष्यसुद्धा बघायला मिळतं आणि त्याचाही आनंद खूप वेगळा असतो.

0: FM गोल्ड, खरा सोना।
1: अजूनही शाळांना, विद्यालयांना, महाविद्यालयांना सुट्टी आहे आणि ही सुट्टी खरं तर व्यक्तिमत्व विकासासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी वापरणं हे खरं आवश्यक असतं। विश्रांती, आराम या गोष्टी निश्चित असतातच, मनोरंजनही असतं, पण त्याचबरोबर ज्या गोष्टी आपण रोजच्या आपल्या शाळा चालू असताना, कॉलेज चालू असताना करू शकत नाही, त्या गोष्टी आवर्जून या सुट्टीत करायला हव्यात। आपण भारत म्हटलं की त्याला प्राचीन असा इतिहास आहे, हडाप्पा संस्कृतीला खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि तीही खूप प्रगत होती असंही आपण अभ्यासतो, पण इतिहासाच्या विद्यार्थ्यांना किंवा इतिहासात आपण हे वाचलेलं असतं पण त्याबद्दल अधिक माहिती आपल्याला नसते आणि ती सगळ्यांना मिळावी या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात सध्या ऐतिहासिक संबंध, भारत आणि प्राचीन विश्व अभ्यास दालन, हे दालन असं एक भव्य प्रदर्शन आयोजित केलं आहे। यात पाषाण युगापासून ते हडप्पा संस्कृतीपर्यंतचा मानवजातीचा प्रवास आणि त्या प्रवासातील विविध पैलू आपल्याला बघायला मिळणार आहेत। त्यामुळे तिथे जाऊन या सगळ्या गोष्टींचा आपण आस्वाद घ्यायला हवा किंवा समजून घ्यायला हवा। संग्रहालयात प्रवेश केल्यावर आपण हडप्पाकालीन एखाद्या शहरात आल्याचा भास होतो आहे। खरं तर इतकी मेहनत करून या सगळ्या गोष्टी बनवलेल्या असतात। हे प्रदर्शन सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उघडं आहे आणि विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेऊन या सगळ्या गोष्टी केल्या आहेत, तर तिथे आपण भेट देणं, कारण सुट्टी आहे, थोडासा वेळ इकडे तिकडे झाला तर निश्चित चालू शकतो, नाही का? 10:57 होत आहेत मंडळी आणि या गाण्याबरोबरच आजचा मनस्पर्शी हा कार्यक्रम इथेच संपेल। पुढील कार्यक्रम सुरू होईल युवा तरंग,

0: गोल्ड, खरा सोना।
1: नमस्कार मंडळी, आपण ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्स FM गोल्ड प्रसारण सेवा। मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर आणि आपल्या सगळ्यांना आजच्या दिवसाच्या अनेक शुभेच्छा।

0: प्लैटिनम गोल्ड खरा सोना।
1: 11:05 होते मंडळी आणि FM गोल्ड प्रसारण सेवेत युवा तरंग या कार्यक्रमात आपण भेटलो आहोत। मी आहे रश्मी भांबरे आपल्याबरोबर। आजच्या दिवसाच्या आपल्या सगळ्यांना अनेक शुभेच्छा आणि आजचा दिवस आपल्या मनाप्रमाणे जाऊ ही सदिच्छा। आपणही या कार्यक्रमात नक्की सहभागी व्हायचे। आपले फोन नंबर आपल्याला माहिती आहेत 45151434 आणि 45151435। नक्की आपण या कार्यक्रमात फोन करू शकता आणि युवा तरंग या कार्यक्रमात एक विशेष अशी माहिती असणार आहे आपल्यासाठी। तेव्हा कुठेही असा काही करा, ऐकत रहा FM रेनबो FM गोल्ड प्रसारण सेवा। आणि कसे आहात आपण सगळे? स्वस्थ आणि मस्त ना? खुश रहा, आनंदी रहा आणि

आजकाल आपण सहज AI असं बोलतो नाही का, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता, आणि त्यातून अनेक गोष्टी आपल्याला ज्या अवघड अवघड वाटतात त्याही सहज साध्य होतात. याच कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी थोडंसं जाणून घेणार आहोत आपण आजच्या आपल्या या कार्यक्रमातून.

आपल्याला AI-बद्दल आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल काही माहिती आहे का, तर ती नक्की तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. आपले फोन नंबर आहेत 45 15 41 34 और 45 15 41 35. खरं तर ही मानवनिर्मित बुद्धिमत्ता आहे, कारण कम्प्युटर किंवा संगणक हा आपणच बनवलेला आहे. पण आता मात्र जगभरात ही एक टेक्नॉलॉजी खूप प्रसिद्ध अशी झालेली आहे, आणि या तंत्रज्ञानाच्या उदयामुळे अधिक वेगळ्या पद्धतींनी सगळ्याच गोष्टी

सगळीकडे. मग आपलं रोजचं काम असेल, लिखाण असेल, चित्र काढणं असेल, किंवा एक वेगळा व्यवसाय म्हणून, एक वेगळं करिअर म्हणून या सगळ्या गोष्टींकडे बघितलं जात आहे.

स्वप्नील बांदोडकर यांचं स्वर एफ एम गोल्डवर आणि 11:23 होत आहेत. म्हणजे आपण ऐकत आहात एफ एम गोल्ड प्रसारण सेवा युवा तरंग या कार्यक्रमात. मी आहे रश्मी महाभरे आपल्याबरोबर आणि आपण आहात एफ एम गोल्डबरोबर. आणि ए आय म्हणजे जगभरात प्रसिद्ध असणारी एक तंत्रज्ञान आहे जिथे मानवी बुद्धिमत्तेसारखं काम केलं जातं तसं शिकण्याची क्षमता असते. आणि एखाद्या मशीनमध्ये अशा प्रकारचं सॉफ्टवेअर किंवा प्रोग्रॅम वापरला गेलेला असतो. यालाच मराठीमध्ये आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो. आणि आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेक क्षेत्रात या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जातो आणि म्हणूनच या तंत्रज्ञानाला खूप मागणीसुद्धा आहे. भविष्यात देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान मानवी जीवनाचा एक हिस्सा असणार आहे असं सांगितलं जातं. अगदी छोट्या छोट्या कामात या तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो, होताना दिसतो आहे आता आपल्याला. आणि आगामी काळातसुद्धा माहिती तंत्रज्ञानाप्रमाणेच ए आय हा एक मानवी जीवनाचा अविभाज्य असा घटक असणार आहे. आपल्याला काय माहिती आहे कोणत्या क्षेत्रात हे तंत्रज्ञान वापरलं जातं? नक्की कळवू शकता माझ्यापर्यंत ही माहिती.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: अरे खरं सांगू, आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगतेय सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
2: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
3: 11:29 आणि आपण युवा तरंग या कार्यक्रमात आहोत. अनेकांना असं वाटतंय की या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मनुष्याचं फार मोठं नुकसान होणार आहे. खरं तर याचे निर्माते आपणच आहोत, त्यामुळे आपण त्याच्या पुढे जाऊन नक्कीच विचार करणार आहोत. आणि मग अशी म्हटलं तसं भविष्यात ही एक आपल्या जीवनातला मोठा हिस्सा बनणार आहे किंवा अविभाज्य घटक सुद्धा होणार आहे, कारण मशीन लर्निंग हा सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाच एक भाग असणार आहे. जुना डाटा एकत्रित करून त्याच्या मदतीने संपूर्ण माहिती जाणून घेऊन त्याच्या गरजेनुसार त्याच्यात बदल करणं ही गोष्ट त्याच्यात असते. अनेक मोठ्या आणि लोकप्रिय कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा उपयोग आजही करत आहेत आणि आपणही करतो आहोत. शाळेतसुद्धा सांगितलं जातं, मुलांनाही शिकवलं जातं कसं असतं. तंत्रज्ञान बदलतं आणि त्याचा समाजात वापर केला जातो, आपण त्यापासून लांब राहणं हे खरं तर चुकीचं ठरतं, कारण आपल्याकडून पण त्या गोष्टी शिकल्या जात नाहीत किंवा आपल्याला त्या गोष्टीत आपण कुठेतरी मागे राहतो. तंत्रज्ञान रोज बदलत राहतं, त्यामुळे याचा वापर कसा होतो आहे, कुठे होतो आहे, कशासाठी होतो आहे, ते चूक आहे की बरोबर आहे, हा एक वेगळा वादाचा किंवा संवादाचा विषय असला, मुद्दा असला तरीही बदलणारं तंत्रज्ञान हे प्रत्येकाला माहीत असणं आवश्यक आहे. नाहीतर मग नवीन पिढीबरोबर जुळवून घेणं, मॅच करणं कुठेतरी आपल्याला अवघड होऊ शकतं. जगभरात यावर रिसर्च सुरू आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसं कुठे उपलब्ध होऊ शकतं, त्याचे काय परिणाम होऊ शकतात किंवा फायदे तोटे काय आहेत यावरही नवनवीन प्रयोग होत असतात. अनेक संस्था जिथे या विषयाबद्दलचं शिक्षण दिलं जातं, अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये हा विषय आता मुद्दाम आवर्जून शिकवला जातो आहे, कारण आत्ता मी म्हटलं तसं कुठेतरी आपण या सगळ्या गोष्टींपासून लांब राहता कामा नये. शैक्षणिक साधनांचं महत्त्व त्याच्यामुळे त्याच्यात गोवलं गेलं आहे. उच्च शिक्षण पद्धतीत पारंपरिक शिक्षणाचा जो काही विचार आहे किंवा ज्या पद्धतीने शिक्षण शिकवलं जातं, विचार केला जातो, या सगळ्यातून बाहेर पडून ज्या नवीन गोष्टी आहेत त्याचा स्वीकार करणं हे खरंच आवश्यक आहे.

तर अनेक क्षेत्र त्यांनी सांगितली जिथे एआयचा वापर होत. आपण एआयचा वापर करता का किंवा इतर कुठल्या क्षेत्रात त्याचा वापर होतो हे तुम्ही माझ्यापर्यंत नक्की पोहोचवू शकता.

अनेक श्रोते आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत. वसुमती ठोसर, इचलकरंजी अरविंद कुलकर्णी, राजश्री दांडेकर बँड्रा इथून आपल्याला कळवत आहेत शिक्षण, आरोग्य आणि

0: नमस्कार, मी केदार शिंदे। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। जुन्या आठवणी आणि नवी जुनी गाणी, नक्की आनंद घ्या। ऐकत रहा FM गोल्ड।
1: तर मंडळी, आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे ग्राहकांना अनेक चांगल्या सोयी देता येऊ शकतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। ऑनलाईन लिंक्स, ऑनलाईन फ्रॉड्स अशा सगळ्या गोष्टींवर नियंत्रणसुद्धा ठेवता येऊ शकेल। डिजिटल गोष्टीमध्ये AIचा खूप फायदा होऊ शकतो, जसं की स्मार्टफोन्स असतील, ऑनलाईन बँकिंग व्यवहार असतील, ऑनलाईन डेटा असेल किंवा फाईल्स सुरक्षित ठेवणं असेल, यांना हॅकर्स ॲक्सेस करू शकणार नाहीत आणि त्यामुळे त्याची जी गोपनीयता आहे हे धोरण जे पाळणं असतं याचासुद्धा या AIमुळे खूप चांगला फायदा होऊ शकतो। जिथेही मानवाशिवाय काम करायचं असेल, म्हणजे अनेक अशा गोष्टी आहेत, युद्ध म्हणूया आपण, स्वसंरक्षणासाठी युद्ध करणं आवश्यक आहे, जिथे अनेक सैनिक किंवा निष्पाप लोक ज्यांना त्रास होऊ शकतो, पण मग अशा वेळी अशा ठिकाणी अशा प्रकारचे मशीन्स पाठवले जाऊ शकतात। त्यामुळे हे एक बुद्धिमान मशीनमार्फत केलं जाणारं जे काम आहे ते मनुष्य थकू शकतो, पण इतर ठिकाणी 24 तास हे मशीन काम करू शकतं, त्यामुळे याचा जास्तीत जास्त उपयोगसुद्धा होऊ शकतो। त्यामुळे अनेकांना असं वाटतं की मानवाच्या बदली याचा वापर केला जाईल किंवा होऊ शकतो आणि त्याचा आपल्या सगळ्यांना अनेक त्रास किंवा नुकसान होऊ शकतात, पण असं नाही आहे। खूप सकारात्मक गोष्टीसुद्धा याच्यामुळे घडणार आहेत।

तर मंडळी, AIच्या ज्या नोकऱ्या आहेत त्याच्यात आपल्याला वाढ होताना दिसते आहे, त्याचप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्यांची क्षमता वाढताना दिसते, त्यांचा विकास होताना दिसतो आहे. उपाययोजनांची जी गती आहे तीसुद्धा झपाट्याने वाढती आहे. त्यामुळे आतापासून AI ही जर आवश्यक घटक असेल तर प्रत्येकाने त्याच्याबद्दल माहिती करून घेणं, शिकणं हे खूप आवश्यक आहे. कारण अल्गोरिदम एका मिनटात किंवा काही सेकंदात प्रशिक्षित करू शकतो, ज्याला पूर्वी काही तास लागायचे. अहवाल एक असा सांगतो की AIच्या नोकऱ्यांमध्ये, त्यांच्या मागणीमध्ये वाढ झालेली आहे. कारण मगाशीच म्हणतं तसं, अधिकाधिक कंपन्या जगातील सगळ्यात प्रगत तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी उत्सुक असतात, त्याचे संभाव्य जे काही परिणाम असतात त्याच्यासाठी उत्सुक असतात. कुशल बुद्धिमत्ता व्यावसायिकांच्या शोधात असते आणि त्यांनाही संधी देण्याचा प्रयत्न असतो. AIचं जे तंत्रज्ञान असतं ते अधिक नोकऱ्या देण्याकडे त्याचं भर आहे. कारण मशीन लर्निंग, डीप लर्निंग आणि काही वेगवेगळ्या प्रकारे या बुद्धिमत्तेत अधिक प्रमाणात किंवा पटीत वाढ होत असते. त्यामुळे नवीन विकसित होत असलेलं तंत्रज्ञान आपल्याला जर माहीत हवं असेल तर आपण आत्तापासूनच त्या गोष्टींकडे नकारात्मक दृष्टीने न बघता सकारात्मक असं बघायला हवं. स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात पोरी तू कमाल हे गीत आत्ताच आपण ऐकलं आणि आता मोहम्मद रफी काय म्हणतायत ते ऐकूया.

0: मोहम्मद रफी आणि पुष्पा पागधरे यांच्या स्वरात हे गीत होतं मंडळी आपल्यासाठी. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्याबद्दल बोलता बोलता आपल्या कार्यक्रमाची वेळ मात्र आता शेवटच्या टप्प्याकडे येऊन थांब. आणि अर्थकारणात किंवा अनेक क्षेत्रात AI पुरवण्यास आपल्या देशानेसुद्धा वेगाने वाटचाल सुरू केलेली आहे. आणि आपल्या देशाची लोकसंख्या प्रचंड आहे, त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा अर्थकारणावर सुद्धा परिणाम होणार आहे. हे सगळं लक्षात घेता यासंबंधीच्या नवनवीन कल्पनांमध्ये आपणही महत्त्वाची भूमिका बजावू शकतो का हे प्रत्येकाने ओळखणं आवश्यक आहे. देशाच्या भविष्यावर याचा परिणाम होणार आहे. काही वर्षांमध्ये अब्जावधी तरुण या अशा सगळ्या नोकऱ्यांसाठी लागणार आहेत, आणि त्यामुळे त्या प्रकारचं शिक्षण घेणं, योग्यतेच्या नोकऱ्या पुरवणं हे जरी बाकीच्यांचं काम असलं तरी त्यासाठी आवश्यक ते शिक्षण किंवा स्किल ज्याला आपण म्हणतो ते डेव्हलप करणं, आपल्यात आत्मसात करणं हे फक्त आपल्याच देशात नाही तर जगभरात सगळीकडेच एक मोठं आव्हान असणार आहे.
1: अरे नाखवा हो नाखवा
2: किती रे
1: गोमू माहेरला जाते
2: होशे
1: गोमू माहेरला जाते हो नाखवा

11:58 मिनटं होत आहेत मंडळी, आणि युवा तरंग हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला अनुमती द्या. पुढील कार्यक्रमात आपण भेटतो आहोत काही क्षणातच, त्यामुळे कुठेही असा काही करा, ऐकत राहा FM गोल्ड प्रसारण सेवा. मी आहे रश्मी महांबरे आपल्याबरोबर.

रंजक सफर या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे रश्मी महामरे आपल्या बरोबर आणि आपण आहात एफ एम गोल्ड बरोबर. 100.1 MHz एफ एम गोल्ड प्रसारण सेवा आपण ऐकत आहात. 45:15, 41:34 आणि 45:15, 41:35

0: 35 हे आहेत आपले फोन नंबर.
1: ना भटी पोस टिपूस कारवारा हा भरारा, ना भटी पोस टिपूस राणी.
0: मस्त असा विषय आहे आपल्यासाठी आणि आपला सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे.

0: नमस्कार, मी केदार शिंदे। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। जुन्या आठवणी आणि नवी जुनी गाणी, नक्की आनंद घ्या। ऐकत रहा FM गोल्ड।
1: रंजक सफर या कार्यक्रमात आपण भेटलो आहोत आणि आज आपण बोलणार आहोत विश्रांती। विश्रांती म्हणजे आराम, या विषयी आज आपण बोलणार आहोत आजच्या या कार्यक्रमात। तुम्हाला काय वाटतं विश्रांती म्हणजे काय? एका शब्दात हे उत्तर माझ्यापर्यंत पोहोचवायचं आहेत। 45 15 41 34 आणि 45 15 41 35 हे आहेत आपले फोन नंबर। श्रोते हो, तुम्हाला काय वाटतं विश्रांती म्हणजे काय? एका शब्दात उत्तर द्यायचं आहे।

0: नमस्कार, मी केदार शिंदे, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। जुन्या आठवणी आणि नवी जुनी गाणी, नक्की आनंद घ्या, ऐकत रहा FM गोल्ड।
1: तर मंडळी, विश्रांती म्हणजे काय? कधीकधी आपल्याला शारीरिक थकवा येतो, तर कधीकधी आपल्याला मानसिक थकवा येतो, आणि हा थकवा जाण्यासाठी म्हणून केलेला जो उपचार असतो, मग तो आपण स्वतः करतो किंवा त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती म्हणजे वैद्य क्षेत्रातील व्यक्ती आपल्याला तो उपाय सांगते, आणि हा उपचार म्हणजेच विश्रांती। मग ती शारीरिक असेल, झोप असेल, किंवा एखादा मसाज असेल, किंवा एखादं संगीत असेल, आणि अशा प्रकारे केलेला उपचार आपला थकवा घालवण्यासाठी मदत करतो, आणि म्हणूनच आपण त्याला विश्रांती असं म्हणतो। कित्येक गोष्टीत आपल्याला शीण येतो, थकवा येतो। साधं वाट पाहायची गोष्ट असेल, वाट सतत बघत राहतो आपण, आणि मग मनात असंख्य विचार येतात, आणि त्याच्यामुळे काहीही न करता बसल्या जागीसुद्धा थकवा जाणवायला लागतो, आणि मग अशावेळी पुन्हा पूर्वस्थितीत येण्यासाठी त्या मनाला किंवा शरीराला विश्रांती देणं खूप आवश्यक असतं। विश्रांती हा उपचाराचा एक भाग नक्कीच असू शकतो, आणि म्हणून त्याच्याकडे सकारात्मक दृष्टी

असं मी आत्ताच म्हटलं तसं असं वेगवेगळ्या कारणांनी आपल्याला शीण किंवा थकवा येऊ शकतो. आणि आपल्या शरीरातल्या ज्या नैसर्गिक क्रिया असतात किंवा गोष्टी असतात त्याच्यात बिघाड होऊ शकतो. मग ही जी आपली नैसर्गिक निरामय स्थिरता आहे किंवा क्रिया आहे किंवा शरीराची जी एक यंत्रणा आहे त्याचं काम व्यवस्थित सुरळीत चालण्यासाठी आपल्याला विश्रांतीची खरंच खूप आवश्यकता असते. आणि हे मूलभूत एक तत्व आहे ज्याची योजना आपल्याला निसर्गातच केलेली असते. म्हणजे बघा ना, कधी आपल्याला सर्दी पडसवतं किंवा ताप येतो त्यावेळी आपल्याला उठवत नाही, झोपून राहावं असं वाटतं. आणि ही व्यवस्था तशी केलेली असते की जेव्हा आपल्या शरीरातली काही एखादी यंत्रणा बिघडली आहे तेव्हा तिथे विश्रांतीची गरज असते. कारण जो बिघाड झाला आहे तो पुन्हा पूर्ववत होण्यासाठी म्हणून या विश्रांतीची गरज असते. अगदी छोटंसं सर्दी पडसं ताप असा आजार असेल किंवा मग अगदी हृदयविकाराचा तीव्र झटका असेल, हा गंभीर आजार झाला, अशा सगळ्याच परिस्थितीत विश्रांती घेणं आपल्याला आवश्यक असतं.

नीलम राणे आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर आराम असं कळवतात, तर राजश्री दांडेकर ध्यान असं कळवतात. शुभलक्ष्मी मस्तकार म्हणतात आराम म्हणजे मेडिटेशन, तर मेघना पोतनीस रिचार्ज असं कळवतात. मनीषा करवीर आगाशीहून आराम म्हणजे किंवा विश्रांती म्हणजे मनशांती असंही आपल्याला कळवतात. आत्ता मी म्हटलं तसं क्षुल्लक आजार असेल किंवा मोठा आजार असेल, जेव्हा व्यक्तीला अशक्तपणा जाणवतो तेव्हा कोणतेही श्रम करू नयेत असं आपल्याला वाटतं. आणि तसे संदेश

आपलं शरीर मेंदूकडे पोहोचवत असतं. का असं वाटत असतं? कारण त्यावेळी जर श्रम झाले तर ते आपल्या हिताचे नसतात. कारण जेव्हा आपण आजारात असतो तेव्हा आपली सर्व शक्ती त्या आजारातून बरं होण्यासाठी वापरावी लागते. म्हणजे बघा ना, एखादा मोठा कारखाना आहे किंवा एखादं मशीन आहे, त्याचा मेंटेनन्स करणं, त्याला जे काही लागतं ते तेल पाणी देणं खूप आवश्यक असतं. नाही दिलं तर त्याचा एखादा पार्ट मोडू शकतो. सततच्या वापरामुळे त्या मशीनला सुद्धा त्रास होऊ शकतो. तसंच जेव्हा आपल्या शरीरात काही बिघाड होतो तेव्हा त्याला त्यातून बरं होण्यासाठी एक ठराविक वेळ द्यावा लागतो आणि त्याला आपण विश्रांती असं म्हणतो. आणि जसं म्हटलं तसं ती नैसर्गिक क्रिया असते. कोणताही आजार हा आपल्या शरीरावर आलेला एक ताण असतो. अशा ताणाला आपण फारसं ताणता कामा नये, कारण अति ताणलं की तुटतं.

आणि 45 15 31 35 हे आहेत आपले फोन नंबर. आत्ताच मी म्हटलं तसं ताण जेव्हा जास्त होतो तेव्हा आपल्याला त्रास होतो आणि अधिक ताणलं की तुटतं, म्हणजे अगदी अति जर आपण विश्रांतीकडे दुर्लक्ष केलं तर ते कारण मृत्यूपर्यंत सुद्धा जाऊ शकतं. त्यामुळे शरीरात झालेला जो स्ट्रेस आहे, ताण आहे, बदल आहे, त्याला तोंड देण्यासाठी म्हणून विश्रांतीची सोय निसर्गानेच आपल्याला केलेली असते. आपण म्हणतो की मला उठवतही नाही आहे, कूससुद्धा बदलवत नाही, तोंडाला चव नाही, म्हणजे पोटाची काम करण्याची क्षमता सुद्धा कमी केलेली असते, जेणेकरून जे सगळं कार्य आहे ते कुठेतरी व्यवस्थितपणे पुन्हा चालू होण्यासाठी थोडा आराम मिळावा. सर्वच प्राणीमात्रांमध्ये अशा प्रकारची ही पद्धत असते आणि शरीराच्या शक्तीचा जेव्हा क्षय होतो तेव्हा तो भरून येण्यासाठी रुग्णांनी विश्रांती घेणं खूप आवश्यक असतं. संपूर्ण थकवा कित्येक वेळा आपल्याला जाणवतो, ड्रेनआउट झाले मी असं आपण म्हणतो. एखादं मोठं कार्य असेल, लग्न म्हणजे किंवा अनेक लोकं येणारी असतील, आपल्यावर खूप जबाबदारी असेल, ऑफिसचं काहीतरी मोठा प्रोजेक्ट असेल, त्यावेळी जेव्हा आपण आपल्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन कार्य करतो तेव्हा आपल्याला अधिक थकवा येऊ शकतो आणि मग याचे दुष्परिणामसुद्धा होऊ शकतात. कारण आपली जी काही नर्वस सिस्टीम आहे, मज्जातंतू आहेत, हे संदेश आपल्या शरीराकडे पाठवत असतात आणि आपण त्यांच्याकडे जेव्हा अतिदुर्लक्ष करतो तेव्हा त्यांनाही राग येऊ शकतो, नाही का, आणि आपल्याला त्रास होऊ शकतो. कित्येक आजारांचं निदान जर झालं नाही तरीसुद्धा कुठला भाग दुखतोय, कुठे सूज आली आहे, का आली आहे, हेही आपल्याला समजत नाही आणि त्यांनीसुद्धा त्रास होऊ शकतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या, पुरेशी विश्रांती न घेणं यामुळेही थकवा येऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या बाबतीत परीक्षेच्या वेळी अशा प्रकारचा अतिताण असतो आणि तेव्हाही थकल्यासारखं वाटतं. म्हणून आपण कित्येकदा म्हणतो की परीक्षा संपली आता त्याला 2 दिवस झोपू देत, कारण त्यावेळी खाण्यापिण्यापेक्षा मनोरंजनापेक्षा झोप आवश्यक असते. अशाच प्रकारे प्रत्येक परिस्थितीत विश्रांती आवश्यक असते. विश्रांती म्हणजे काय, एका शब्दात उत्तर माझ्या

0: एके काळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
1: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार।
0: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते। आणि हुकुम सिंग ही
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर। हर घर सूर्यघर।
3: The Indian Navy invites online applications from unmarried male and female candidates for 10+2 BTech Cadet Entry Scheme Permanent Commission. Last date for submission is 18 June 2026. For more details, visit www.joinindiannavy.gov.in. The Indian Navy, combat ready, cohesive, Atmanirbhar, safeguarding seas for a viksit Samriddh Bharat. Join

कुणाची रातराणीच्या फुलाची पाकळी हळू हळू फुलावी। नमस्कार, मी प्रियांका बर्वे आणि आपण ऐकत आहात FM गोल्ड।

नमस्कार, मी परेश मुकाशी आणि आपण ऐकत आहोत 100.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी।

उषा मंगेशकर यांच्या स्वरात हे गीत होतं म्हणताई आपल्यासाठी. आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्याला विश्रांतीची गरज आहे तेव्हा ती विश्रांती दुर्लक्ष न करता घ्यायला हवी. अनेक श्रोते आपल्या संपर्कात आहेत. अरुण गोखले म्हणतात कधीच विश्रांती मिळत नाही आणि तो एक भ्रम आहे. प्रत्येकाचा विचार असू शकतो पण सक्तीची विश्रांती असा सुद्धा शब्द आपण वापरतो आणि ती सक्तीची विश्रांती नको असेल तर आपण स्वतः समजून विश्रांती घ्यायला हवी. मीरा आठवले कळव्याहून कळवतात की ताण घालवणं म्हणजे विश्रांती. मंगला शेठ दहिसल होऊन आपल्याला कळवतात विसावा आराम शांतता. गायत्री वैशंपायन आराम असं कळवतात तर संतोष शिंदे उरण असं कळवतात. काशीनाथ क्रमवंत अलिबागहून त्याने देखील उसंत असं आपल्याला कळवलं आहे. आणि मनीषा करवीर आगाशीहून मनशांती असं कळवतात. एखाद्यासाठी पुस्तक वाचणं ही विश्रांती असू शकते तर एखाद्यासाठी एखाद्या व्यक्तीला भेटणं ही सुद्धा विश्रांती असू शकते. कधीकधी असं होतं की अनेक जबाबदाऱ्या आपल्याकडे असतात आणि त्यामुळे मी कसं विश्रांती घेऊ असं आपल्याला वाटतं. पण माझ्याशिवायही जग चालू शकतं असं जेव्हा आपण समजतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की विश्रांती आपल्याला मिळू शकते. कधीकधी असं होतं की बरं वाटणं आणि बरं होणं यात काय फरक आहे हाच आपल्या लक्षात येत नाही. मला बरं वाटतंय पण आपण बरे झालेलो नसतो. म्हणजे माझा पाय फ्रॅक्चर आहे किंवा हात फ्रॅक्चर आहे, आता मी तो हळूहळू हलवू शकतो, कामं करू शकतो, पण तो पूर्णपणे बरा झालेला नसतो. त्यामुळे बरं वाटणं आणि बरं होणं यातला फरक जसा फसवा आहे तसा तो आपण समजणंही महत्त्वाचं आहे. ताप उतरण्यासाठी आपल्याला औषध दिलं जातं, काही ॲस्पिरिन असेल, पॅरासिटामॉल असेल. आपल्याला असं वाटतं की आपण बरे झालो पण ताप आल्यामुळे झालेलं जे शरीराचं नुकसान असतं ते भरून काढण्यासाठी विश्रांती ही आवश्यक असते. मग अनेक प्रकारची दुखणी आपल्याला होत असतात. सांधे दुखी असेल, डोकं दुखणं असेल, पाठ दुखणं असेल, मान दुखणं असेल. आजार वेगवेगळे असतात किंवा नसतात पण शरीराला विश्रांतीची गरज आहे आणि ती शारीरिक आहे की मानसिक स्तरावर आहे हे आपण समजून घेऊन विश्रांती घेणं आवश्यक असतं. काही वेगळ्या गीतांचा आनंद घेतोय आज आपल्या कार्यक्रमात.

0: नमस्कार, मी स्वानंदी टिकेकर. 100.1 MHz वर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी. रेडिओवर येऊन मला अत्यंत आनंद झालाय. मला असं वाटतंय की जणू मी माझ्या घरात बसून संपूर्ण माझ्या सगळ्या श्रोत्यांशी गप्पा मारतीये, आणि अत्यंत वॉर्म प्रेमळ असं वातावरण मला वाटलं. खूप आनंद वाटला. थँक्यू.
1: ऐकत राहा 100 नंबरी सोनं, 100 नंबरी गाणं माझ्यासोबत, अर्थात पुष्कर श्रोत्रीसोबत, आकाशवाणी मुंबईच्या FM गोल्ड वाहिनी.
2: बारा वाजून 46 मिनिटं होत आहेत मंडळी, आणि आपण ऐकतात FM गोल्ड प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे रंजक सफर. मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर, आपण आहात FM गोल्ड बरोबर. मी एक छोटासा प्रश्न आपल्याला विचारला होता की विश्रांती म्हणजे काय. एका शब्दात आपण मला ते उत्तर द्यायचं आहे. महेश ढगे ठाण्याहून कळवत आहेत की FM गोल्ड ऐकणं म्हणजे विश्रांती. विद्या गिजरे चेंबूरहून सांगत आहेत की मनन चिंतन करणं, थोडं आध्यात्मिक होणं म्हणजे विश्रांती. दुसऱ्यात मन गुंतवणं असंही त्यांनी सांगितलं आहे. काशीनाथ क्रमवंत आपल्याला कळवत आहेत की दुसऱ्या गोष्टीत लक्ष घालणं म्हणजे विश्रांती. आपल्याला काय वाटतं नक्की कळवू शकता. काही थोडा वेळ आपल्याकडे आहे, आणि आपल्या शरीरातल्या कोणत्या अवयवाला विश्रांतीची गरज आहे, कशा प्रकारची दुखापत झाली आहे, त्यावरही विश्रांती अवलंबून असते. म्हणजे जर आपलं हाड मोडलं असेल तर त्या हाडावर शरीराचं वजन येता कामा नये म्हणून झोपून राहणं म्हणजे त्यावेळी ती आवश्यक विश्रांती असते. एखादा सांधा सुजला असेल तर तो हलू देता कामा नये म्हणून तिथे विश्रांती घेणं हेही आवश्यक असतं. एखादं ऑपरेशन झालं असेल तर ते टाके सुटेपर्यंत, ती जखम भरून येईपर्यंत विश्रांती घेणं ही खूप आवश्यक असते. तर कधी कधी एखाद्या वेळी व्यायाम करणं ही सुद्धा विश्रांती असते.

0: ऐकत राहा 100 नंबरी सोनं 100 नंबरी गाणं माझ्यासोबत अर्थात पुष्कर श्रोत्री सोबत आकाशवाणी मुंबईच्या FM गोल्ड वाहिनी.
1: हाय नमस्कार, मी अभिज्ञा भावे. तुम्ही ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्झ FM गोल्ड, माझा आवडता चॅनल. मस्त मस्त गाणी आणि गप्पांची मेजवानी

होतात आणि वेळही पटपट जातो. आपल्या आपल्याला फोन होता विश्वास नांदगावकर यांचा प्रभादेवीहून आणि ते म्हणतात की खरंच विश्रांती खूप आवश्यक असते. शिल्पा तोडणकर यांनीही आपल्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. सुप्रिया गुळेकर आपल्याला म्हणतात की मस्त झोपायचं, म्हणजे मोतीबिंदूचं जर ऑपरेशन झालं तर गॅसकडे जाऊ नको असं सांगतात, तेव्हा आपण ते ऐकलं पाहिजे नाही का. जसं शरीरात आपल्याला काही आजार झाले तर विश्रांती कशी कशी कुठे कुठे घ्यावी याचा थोडासा आपण विचार केला, त्याचप्रमाणे काही अंत्यस्त जे अवयव असतात म्हणजे पित्ताशयाला जर विश्रांती द्यायची असेल तर अन्नातलं

स्निग्ध पदार्थ कमी करणं खूप आवश्यक असतं. जठराला जर विश्रांती द्यायची असेल तर तिखट आणि मसालेदार पदार्थ कमी करणं हे खूप आवश्यक असतं. हे एक आपलं थोडक्यात सांगितलेल्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या वैद्यकीयच असतील, कारण त्याच्यासाठी खूप अभ्यास किंवा निदान होणं आवश्यक असतं की कशामुळे काय झालेलं आहे ते. 12:54 काही गीतं आहेत आपल्याबरोबर मंडळी, आणि त्याचबरोबर आजचा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या आपली आणि इतरांची. नमस्कार.

0: બ્રાયન ફિટ્ઝપેટ્રિક, મિશિગનના ટોમ બેરેટ અને કેન્ટુકીના થોમસ મેસીએ સમર્થન આપ્યું. મીડિયા અહેવાલ અનુસાર આ પ્રસ્તાવમાં કહેવામાં આવ્યું છે કે રાષ્ટ્રપતિ ટ્રમ્પને ઇરાન કે તેની સેના કે સરકારના કોઈપણ ભાગ વિરુદ્ધ શત્રુતાપૂર્ણ કાર્યવાહીમાં અમેરિકી સશસ્ત્ર દળોનો ઉપયોગ ત્યાં સુધી બંધ કરી દેવો જોઈએ જ્યાં સુધી યુદ્ધની ઘોષણા કે બળપ્રયોગનો અધિકાર આપતો કાયદો પસાર ન થાય. પ્રતિનિધિ સભામાંથી પસાર થયેલો આ પ્રસ્તાવ હવે સેનેટમાં જશે. અંતમાં મુખ્ય સમાચાર ફરી એકવાર. પ્રધાનમંત્રી નરેન્દ્ર મોદી અને વેનેઝુએલાના કાર્યકારી રાષ્ટ્રપ્રમુખ ડેલ્સી રોડ્રિક્સ વચ્ચે નવી દિલ્હીમાં દ્વિપક્ષીય વાતચીત. પ્રધાનમંત્રી આજે ગુજરાતના અમદાવાદમાં યોજાનારી પ્રથમ વિશ્વ યોગાસન સ્પોર્ટ્સ ચેમ્પિયનશીપને વર્ચ્યુઅલી સંબોધશે. રાષ્ટ્રપતિ દ્રૌપદી મુર્મુએ કહ્યું, ભારત અને લાઓસ વચ્ચે પારંપરિક ગાઢ સંબંધ. બિહારના મુઝફ્ફરપુરમાં ખાનગી હોસ્પિટલમાં આગ લાગવાથી 4 લોકોના મોત. અને શ્રીલંકાની અદાલતે ભૂતપૂર્વ રાષ્ટ્રપ્રમુખ ગોટાબાયા રાજપક્ષે અને 2 ભૂતપૂર્વ સૈન્ય ગુપ્તચર અધિકારીઓના.
1: આકાશવાણી મુંબઈ. राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात द्विपक्षीय चर्चा. डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत ठराव मंजूर. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्टुगल, त्रिनिदाद, टोबॅगो आणि झिम्बाब्वे या देशांची निवड. मोसमी पावसाचं केरळात आगमन. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज नेहलानी यांचं मुंबईत निधन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात आज नवी दिल्ली इथं बैठक सुरू आहे. ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा आदी क्षेत्रातल्या सहकार्याविषयी या बैठकीत दोन्ही नेते चर्चा करतील. त्याआधी डेल्सी रॉड्रिक्स यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. त्यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशातले संबंध अधिक बळकट होतील अशी आशा जयशंकर यांनी व्यक्त केली. डेल्सी रॉड्रिक्स यांचं 5 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी काल नवी दिल्ली इथं आगमन झालं. त्यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळात व्हेनेझुएलाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री, अर्थमंत्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री यांचा समावेश आहे. व्हेनेझुएलाचं शिष्टमंडळ ऊर्जा, औषध निर्माण आणि वाहन क्षेत्राशी संबंधित आस्थापनांना भेट देणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी सांगितलं. भारत आणि व्हेनेझुएला हे ऊर्जा क्षेत्रातले महत्वाचे भागीदार असून भारतातल्या सार्वजनिक क्षेत्रानं व्हेनेझुएलाच्या ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. या भेटीमुळे हे संबंध आणखी दृढ होतील अशी अपेक्षा आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेनं एक ठराव मंजूर केलाय. 4 रिपब्लिकन सदस्यांनी डेमोक्रॅट्सना साथ दिल्यानंतर 215 विरुद्ध 208 मतांनी हा ठराव मंजूर झाला. इस्रायल आणि अमेरिकेनं गेल्या फेब्रुवारीपासून इराणमध्ये छेडलेल्या युद्धावरून अमेरिकन संसदेत नाराजी उमटत असून ट्रम्प यांच्या युद्धखोरीवर नियंत्रण मिळवण्याचा अमेरिकन संसदेचा हा चौथा प्रयत्न आहे. मात्र रिपब्लिकन पक्षाच्या नियंत्रणाखाली असलेल्या अमेरिकन प्रतिनिधीगृहात अद्याप त्याला मंजुरी मिळाली नाही. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात परस्परांबरोबरचा शस्त्रसंधी आणखी वाढवण्यावर तसंच लेबनॉनमध्ये प्रायोगिक तत्वावर अनेक सुरक्षा क्षेत्र निर्माण करण्यावर सहमती झाली. हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांना या क्षेत्रात प्रवेश करायला बंदी असेल. या सुरक्षा क्षेत्रांचा संपूर्ण ताबा लेबनीज सैन्यानं घ्यावा अशी तरतूद या करारात करण्यात आली असून या उपायांमुळे सर्वसमावेशक शांतता आणि सुरक्षा कराराच्या दिशेनं प्रगती शक्य होईल अशी अपेक्षा आहे. दरम्यान हिजबुल्ला गटानं गोळीबार पूर्णपणे थांबवल्यावर आणि लिटानी नदीच्या दक्षिणेकडच्या भागातून माघार घेतल्यावरच हा शस्त्रसंधी लागू होईल असं अमेरिकेच्या मध्यस्थीनं पार पडलेल्या चर्चेच्या चौथ्या फेरीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलंय. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेनं ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्तुगल, त्रिनिदाद टोबॅको तसंच झिम्बाब्वे या पाच देशांची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून 2 वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड केली. हे देश 1 जानेवारी 2027 रोजी आपला कार्यभार स्वीकारतील आणि 31 डिसेंबर 2028 पर्यंत कार्यरत

राहतील. नव्यानं निवड झालेले देश डेन्मार्क, ग्रीस, पाकिस्तान, पनामा आणि सोमालिया या अस्थायी सदस्य देशांची जागा घेतील. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं अस्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी उमेदवार देशाला संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेत उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्य देशांपैकी 2/3 सदस्यांचा पाठिंबा मिळवणं आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत 15 सदस्य आहेत. ब्रिटन, चीन, फ्रान्स, रशिया आणि अमेरिका हे स्थायी सदस्य आहेत, तर 10 अस्थायी सदस्य वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांमधून निवडले जातात. यापैकी 5 सदस्यांची दरवर्षी नव्यानं निवड होते. ब्रिक्स सांस्कृतिक कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीचं आयोजन उत्तर प्रदेशात वाराणसी इथं करण्यात आलंय. आज आणि उद्या होणाऱ्या या बैठकीत चीन, ब्राझील, इजिप्त, इथिओपिया आणि इंडोनेशियासह 11 देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील. या बैठकीत वरिष्ठ मुत्सद्दी धोरणकर्ते आणि सांस्कृतिक क्षेत्रातले तज्ज्ञ चर्चा करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज मेघालयात शिलाँग इथं ईशान्येकडच्या राज्यांची 73वी परिषद सुरू झाली. या परिषदेत ईशान्येकडच्या राज्यांमधल्या विकासाबाबतच्या विविध मुद्द्यांवर चर्चा होईल. पायाभूत सुविधा विकास, शेती, बगीचे, क्रीडा, पर्यटन, गुंतवणूक, संपर्क साधनांचा विकास, हस्तशिल्प यासारख्या विविध क्षेत्रांचा यात समावेश आहे. या परिषदेत ईशान्य भारत विकास व्हिजन 2047 बाबतही चर्चा होणार आहे. या परिषदेत ईशान्येकडच्या 7 राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसंच केंद्र आणि राज्य सरकारांचे अधिकारी सहभागी झाले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसाचं आज केरळमध्ये आगमन झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली. नैऋत्य मोसमी पावसानं आज नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्राच्या उर्वरित भागात, पश्चिम मध्य आणि पूर्व मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, संपूर्ण लक्षद्वीप बेटं, केरळ आणि माहे, कर्नाटक आणि तमिळनाडूच्या काही भागांमध्ये, कोमोरिन परिसराच्या उर्वरित भागांमध्ये, आग्नेय बंगालच्या उपसागरात आणि नैऋत्य, पश्चिम मध्य, पूर्व मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात आगेकूच केले. यापूर्वी हवामान विभागानं 26 मे रोजी केरळमध्ये मोसमी पावसाची सुरुवात होईल असा अंदाज वर्तवला होता. वातावरणातल्या एल निनोच्या प्रभावामुळे यंदा आशिया खंडातल्या देशांमध्ये उष्ण आणि कोरडं तापमान आणि कमी पावसाचा अंदाज असून यामुळे पेरणीचं क्षेत्र घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तवली. भारतातला वायव्य प्रांत, ऑस्ट्रेलियाचा गहू पट्टा, थायलंडचा तांदूळ पट्टा ते इंडोनेशियातल्या पाम शेतीवर याचा परिणाम होईल असा अंदाज आहे. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आज गुजरातमध्ये अहमदाबाद इथं सुरू होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या उद्घाटनाच्या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलंय. स्पर्धेचे आयोजक आणि स्पर्धकांना त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून शुभेच्छा दिल्या आहेत. येत्या 8 जून पर्यंत या स्पर्धा चालणार असून आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि ओशियानिया मधल्या सुमारे 70-75 देशातले 500 पेक्षा जास्त खेळाडू यात सहभागी होत आहेत. भारतात बंदी असलेल्या बर्मीज सुपारीच्या सीमापार तस्करीचं जाळं उद्ध्वस्त करण्यासाठी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज ईशान्य भारतात मिझोरममध्ये चंफाई या म्यामा सीमेवरच्या शहरात मोठी शोध मोहीम राबवली. तस्करीच्या जाळ्यात सहभागी असलेल्या स्थानिक संशयित व्यक्तींच्या निवासस्थानांवर ईडीनं छापे टाकले. या व्यक्तींनी टियू नदीमार्गे म्यामामधून बेकायदेशीरपणे बर्मीज सुपारीची तस्करी केली, स्थानिक गोदामांमध्ये ती साठवली आणि बनावट ईवे बिल आणि खोट्या कागदपत्रांचा वापर करून ती कायदेशीर स्थानिक खरेदी असल्याचं भासवलं असा ईडीचा आरोप आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हथखडी या पहिल्या चित्रपटानंतर त्यांनी 21 हिंदी चित्रपट बनवले. 2015-2017 या काळात ते सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष होते. तसंच त्यापूर्वी 29 वर्ष असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टीव्ही प्रोग्राम प्रोड्युसर्स या संघटनेचे ते अध्यक्ष होते. 2014 सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नरेंद्र

मोदी यांच्या समर्थनार्थ त्यांनी हर हर मोदी घर घर मोदी ही यूट्यूब चित्रफित बनवली होती. बिहारमध्ये मुझफ्फरपूर इथं ब्रह्मपुरा परिसरातल्या एका खासगी रुग्णालयात काल रात्री लागलेल्या आगीत 3 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारांसाठी इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आल्याचं स्थानिक प्रशासनानं सांगितलं. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात द्विपक्षीय चर्चा. डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत ठराव मंजूर. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्तुगल, त्रिनिदाद टोबॅगो आणि झिम्बाब्वे या देशांची निवड. मोसमी पावसाचं केरळात आगमन. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं मुंबईत निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

दुपारचे 2:30 वाजले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात आता आपण सुचेता आठलेकर यांचं गायन ऐकणार आहोत. त्यांनी गायलेला राग शुद्ध सारंग, तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर यांची आणि हार्मोनियमची संगती प्रकाश वगळ यांनी केली. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया सुचेता आठलेकर यांचं गायन. एकतालात निबद्ध असलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकणार आहात. बोल आहेत करीमतू रहीमतू.

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण सुचेता आठलेकर यांचं गायन ऐकलं. त्यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकलात. तबला साथ राजेंद्र अंतरकर यांची आणि हार्मोनियमची संगती प्रकाश वगळ यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
2: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. तर मनाने ठरवलं तर एमएनएम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
3: मनासाठी मनापासून योग साधना.
1: श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही.
3: मनासाठी मनापासून योग साधना.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटी